0: भुजंग प्रिया चंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले
1: नमस्तंग अनुपे
0: नमस्तंग अपेके नमस्तंग लेके
1: नमस्तंग काये नमस्तंग जाये
0: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
1: नमस्तंग नामे नमस्तंग ठामे
0: नमस्तंग कर्मं नमस्तंग

0: नमस्तं पे व
1: नमस्तं हजन में नमस्तं सुबन में
0: नमो सर्व कौने नमो सर्व पौने
1: नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
0: नमो काल काले नमस्तस्ते आले
1: नमस्तं अबरले नमस्तं अमरले
0: नमस्तं जरारं नमस्तं कृतारं
1: नमो सर्व तंदे नमो सर्व बंदे
0: नमस्तं नसाके नमस्तं निर्वाके
1: नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
0: नमस्तं अनंते नमस्तं मानते
1: नमस्तस्त रागे नमस्तं सुहागे
0: नमो सर्व सोकं नमो सर्व पोकं
1: नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो पोग पोगे
1: नमो सर्व दयाले नमो

0: नमो सर्वमाने समस्ति निदाने
1: नमस्तं निनाते नमस्तं परमाते
0: नमस्तं गगने नमस्तं अपने
1: नमस्तं काले नमस्तं